0: आणि किंवा अनुभव अवलंबून वेगळा राखतो.
1: मला मित्रता शरीर समुद्र